मस्तं भगनंत शैलं मस्तं भगनंत शैलं कर्दमंत्रंत पपीलक साग्रं लघंत पिंगं साग्रं लघंत पिंगं तं प्रकाश अंधकः साध संगेण शिवरं